bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, bye, अंधन साच नाम उतरा अंधन साच नाम उतरा अंधन साच नाम उतरा अंधन साच नाम उतरा अंधन साच नाम उतरा अंधन साच नाम उतरा अंधन साच नाम उतरा अंधन साच

ओ घट घट हर हर डीठा घट घट हर हर डीठा घट घट हर ओ हर हर डीठा हर हर डीठा हर हर डीठा ओ हर पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग पग

ओ गोर मीठा गोर मीठा गोर मीठा गोर बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस बस

अविनाशी वार सुनया मन उपजया चाया राम मन प्रीत लागै वड्डै भागै कब